0: ಪಕ್ಷ ಕೆಲವು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ತದೆ. ಈಗ ನನ್ನನ್ನು ಕೂಡ 2004ರಲ್ಲಿ ಮಂತ್ರಿಗಿರಿ ನನ್ನೇ ತಗೊಳ್ಳಲಿಲ್ಲ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಸರ್ಕಾರದಲ್ಲೂ ನನ್ನ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಅಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಂಡಿರಲಿಲ್ಲ. ನಾವು ತಾಳ್ಮೆಯಿಂದ ಇದ್ದೋ, ತಾಳ್ಮೆಯಿಂದ ಇದ್ದದಕ್ಕೆ ಈ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನಾನು ಕೂತಿದ್ದೀನಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ತಾಳ್ಮೆಯಿಂದ ಇರಬೇಕು. ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ಅವಕಾಶಗಳು ನಾವು ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ದಯವಿಟ್ಟು ತಾಳ್ಮೆಯಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಇರಬೇಕು.
1: ಐ ಆಮ್ ಮೋರ್ ಡಿಸಪಾಯಿಂಟೆಡ್ ಇನ್ ದ ಫ್ಯಾಕ್ಟ್ ದಟ್ ದೇವ್ ನಾಟ್ ಗಿವನ್ ಅ ಪ್ರಾಪರ್ ರೀಸನ್ ಫಾರ್ ವೈ ಐ ಹ್ಯಾವ್ ಬಿನ್ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಡೆಡ್. ಇಟ್ಸ್ ನಾಟ್ ದ್ಯಾಟ್ ಐ ವಾಂಟ್ ಟು ಬಿ ಐ ಹ್ಯಾವ್ ಬಿನ್ ಎ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆ್ಯಂಡ್ ಐ ಹ್ಯಾಡ್ ಮೆನಿ ಆಪರ್ಚುನಿಟೀಸ್ ಇನ್ ದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ. ಒನ್ಲಿ ಥಿಂಗ್ ಇಸ್ ದೇ ಶುಡ್ ಹ್ಯಾವ್ ಟೋಲ್ಡ್ ಮೀ, ಯು ನೋ, ದೀಸ್ ಆರ್ ದ ರೀಸನ್ಸ್. ಐ ಡೋಂಟ್ ನೋ ಟು ಫಾರ್ ವಾಟ್ ರೀಸನ್ ಹ್ಯಾವ್ ಬಿನ್ ಡ್ರಾಪ್. ವಾಸ್ ಎ ಬ್ಯಾಡ್ ಪರ್ಫಾರ್ಮ್ ಆಸ್ ಎ ಮಿನಿಸ್ಟರ್? ಡು ಐ ಹ್ಯಾವ್ ಎನಿ ಕರಪ್ಷನ್ ಚಾರ್ಜಸ್? ವಾಸ್ ಐ ನಾಟ್ ವರ್ಕಿಂಗ್ ವೆಲ್ ಫಾರ್ ದ ಪಾರ್ಟಿ? ಐ ಹ್ಯಾವ್ ಆಲ್ವೇಸ್ ಬಿನ್ ಲಾಯಲ್ ಟು ದ ಪಾರ್ಟಿ ಆ್ಯಂಡ್ ವಾಟ್ ಎವರ್ ಪಾರ್ಟಿ ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಿಲಿಟಿ ದೇವ್ ಗಿವನ್, ಐ ಆಲ್ವೇಸ್ ಟ್ರೈ ಟು ಡೂ ಮೈ ಬೆಸ್ಟ್. ಆ್ಯಂಡ್ ಆಸ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಫ್ ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರ್, ಹ್ಯಾವ್ ಡನ್ ಅ ಗುಡ್ ಜಾಬ್. ಆಸ್ ಹೆಲ್ತ್ ಮಿನಿಸ್ಟರ್, ಐ ಥಿಂಕ್ ಹ್ಯಾವ್ ಡನ್ ಅ ಗುಡ್ ಜಾಬ್.
2: ಸ್ವಾಭಾವಿಕ ಮಂತ್ರಿ ಬನ್ನೇ ಕಾವಿಲ್ತೆ ಮಗರ್ ನಾರಾಜ್ ಹೋತೆ ಪಾರ್ಟಿ ಹೈಕಮಾಂಡ್ ಬೇಕ ನಂಗೆ ಉಸ್ಕೋ ಸಮಾಧಾನ ಕರೆಂಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಬೇಕು ಪ್ರಯಾಸ ಕರೆಂಗೆ ಕುಚ್ ಸ್ಥಾನ.
3: Switching tracks now, former poll strategist and Jan Swaraj Party Chief Prashant Kishore, he has become the newest MLA of the Bihar Assembly after breaking the BJP's 30-year winning streak in Bankipur by poll elections, a seat that's been vacated by the BJP President Nitin Naveen. Prashant Kishore defeated his nearest rival, BJP's Neeraj Kumar, by a margin of over 19,000 votes, 19,324 to be precise, conceding the mandate. The BJP President and the former five-time MLA from Bankipur, Nitin Naveen, said that his party will earnestly introspect the results. Meanwhile, it is Prashant Kishore's win that has sent ripples across the Bihar electorate, with Jan Swaraj emerging as a serious alternative to RJD with a new voter base and marking the first defeat for the BJP since Samrat Chaudhary became the chief minister.
4: Bilkul Bankipur ka jo chunav hua hai wo Bankipur ke vidhayak ko chunne ke liye nahi hua hai. पहले दिन से ही हम लोगों ने एजेंडा जो रखा था कि हम लोगों का लक्ष्य ये रहा है कि बिहार में जो एनडीए को, भाजपा को बहुमत मिला है, तो हम लोगों की ऐसी अपेक्षा है कि एक अच्छा आदमी बिहार का नेतृत्व करे ताकि बिहार का विकास हो, बिहार के बच्चों का विकास हो, यहाँ पढ़ाई हो, शिक्षा हो, रोज़गार हो, पलायन बंद हो. तो बांकीपुर का जो आज मैंडेट आया है, ये सिर्फ विधायक नहीं चुना गया है, बांकीपुर की जनता ने भाजपा के केंद्रीय नेतृत्व को ये मैसेज दिया है कि आप सम्राट चौधरी की जगह किसी बेहतर व्यक्ति को बिहार में मुख्यमंत्री बनाइए, बिहार की भी चिंता कीजिए.
5: आरजेडी की सांसद मीता भारती हमारे साथ हैं. मैडम, बांकीपुर का संदेश क्या है आपके लिए, जो रुझान है और जो अब नतीजे में बदलने वाले?
6: देखिए, मतलब मेरा तो कोई बांकीपुर लोग, बांकीपुर के जनता का संदेश मुझे यही लग रहा है, जिस हिसाब से जो वोटिंग उन लोगों ने जितना भी किया है, परसेंटेज बहुत कम रहा इस बार, और शांति सूर को शायद लीड अभी चल रहा है, जैसा टेलीविजन के माध्यम से भी हम लोग को मिल रहा है. लगता है जनता लोकतंत्र है और जनता मालिक है, जनता कब किसको जिताएगी, कब किसको हराएगी, ये कहना.
5: कारण कैसे देखते हैं, 3-4 दशकों से बीजेपी का गढ़ राष्ट्रीय अध्यक्ष की सीट और इसके बावजूद बीजेपी की हार, इसके पीछे क्या कारण आपको सीधा नजर आता है?
6: देखिए, कारण बहुत है, लेकिन बहुत जल्दी होगा अभी कारणों को जनता के सामने लाना या टीवी चैनल्स पे इसको बोलना, क्योंकि अभी काउंटिंग चल ही रहा है, तो एक बार रिजल्ट क्लियर हो जाए.
7: भाजपा बड़ी हार की तरफ बढ़ रही है, ये सबसे बड़ी खबर है, और केवल बिहार में नहीं, मध्य प्रदेश में भी बड़ी हार की तरफ बढ़ रही है. सवाल यह है कि जिस तरीके से भाजपा पिछले दिनों में लगातार जन सरोकार के सवालों पर लाठी और गोली की भाषा में बात कर रही थी, चाहे वो भरत तिवारी का इनकाउंटर का सवाल हो, या नीट छात्रों पर गोली चलाने का सवाल हो, या फिर राम मंदिर में चंदा चोरी और चढ़ावा चोरी का सवाल हो, इन सवालों पर भाजपा लगातार कार्रवाई की जगह विपक्ष को धमकाने में लगी हुई थी, और आम लोगों के भीतर यह धारणा घर कर गई कि बीजेपी अब देश में तानाशाही थोपना चाहती है. यह जो नाराजगी थी, यही सबसे बड़ा कारण बन रहा है भाजपा की हार का.
8: बंगीपुर जो कॉन्स्टिट्यूंसी है, उस एरिया बिहार से अलग इलाका से भिन्न है, विभिन्न है, क्योंकि उधर बहुत सारा एजुकेशनल इंस्टीट्यूशंस है और हॉस्टल्स है,